आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात FM रेनबो. आता बरोबर सवराचेर आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ल्यो हिंदीतल्यान खबरो.

जवर आणि 5 मिनटां जातात. एफ एम रेनबो सेवा 105.4 मेघर्स ऐकू बनो. आता तुमकां सांगता आयचेरीचा वितरावपाच्या कार्यावळींची रुपरेषा.

ऐकून तुम्ही ऐकतात पुष्पांजली भक्ती संगीताच्या कार्यावर एफ एम रेनबो सेवेवरवी 105.4 मेगाहर्ट्झ. सकाळचा वेळ बरोबर 11 वाजून 25 मिनिटं आणि 58 सेकंद जातात.

पुष्पांजली भक्ती संगीताच्या कार्यवेदनी मनाकडेन हे आशिल्ले देशभक्ती गीत सवरांनी 30 मिनटां जातात. कांय खिणा भितरच आयकूंक रावात कोंकणींतल्यान मुखेल खबरो सांगता मोनाली प्रभू.

शास्त्रीय संगीताच्या कार्यावेळी आज तुम्ही ऐकत आहात पंडित उल्हास कशाळकरांचं गायन हो राग शिलो ललित आता राग रामकली.

शास्त्रीय संगीतेच्या कार्यवाहीन आज तुम्ही ऐकत आहात पंडित उल्हास कशाळकर यांचे गायन ओ राग शिलो रामकली आणि आता निमाण्याकडे राग देशकार.

ऐकपेनो, आज तुम्ही शास्त्रीय संगीताच्या कार्यावेळी ऐकले पंडित उल्हास कशाळकर यांच्या गायन निमाणगडीन हो राग देशकार आशिल्लो शास्त्रीय संगीताच्या कार्यावळ इतल्यान सोंपता.

0: कलात्मक गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
0: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्मक गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
2: कलात्मक गोय.
0: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, तर एकट्याक मोग असा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी. म्हणूनच आम्ही फुडे सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जाव मागीर ते फार्म व सिटी.
1: फार्म टू सिटी
0: ऐकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 फार्म टू सिटी.
1: फार्म टू सिटी.

0: योगाचे अभ्यासक सांगतात, योग हो जितले बेगीन दैनंदीन जीवनाचो भाग जाता तितलो ताजे पसून मेळपी लाभ हो अधिक असता. तुम्ही कितली जगली हाजे परस तुम्ही कितली निरोगी आयुष्य जगली हाका चड महत्व हांगा येता. आणि म्हणूनच आहार विहारा बरोबर योग या गजालीक आम्ही चड महत्व दिवप हे खूप खूप गरजेचे जावन असा असे आमचे योग अभ्यासक आमका सांगतात.
1: FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्ज. आता बरोबर 7:05 मिनिटांचेर आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ल्यो इंग्लिशींतल्यान खबरो.

0: विवेकानंद सरस्वती हांचो आयज स्मृती दीस. तर आंतरराष्ट्रीय गणिती आणि ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर हांचोय आयज स्मृती दीस. आयचे हे दिसा कितल्योश्योच म्हत्वाच्यो अश्यो घटना घडल्यो. आयचेच हे दिसा 2004 वर्सा सावन स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हो परत एक फावट प्रदर्शना खातीर उक्तो जालो. 11 सप्टेंबराच्या हल्ल्या उपरांत तो बंद पडिल्लो. संगीतकार अनिल विश्वास हांकां मध्य प्रदेश सरकारचो लता मंगेशकर पुरस्कार जाहीर जालो तो दीस आयचो 3 ऑगस्ट 1994. नायजेरिया देशाक फ्रांसाकडल्यान स्वातंत्र्य मेळ्ळे आयचे दिसा 1960 वर्सा. तर भारतीय अणुउर्जा आयोगाची स्थापना आयचे दिसा जाल्ली 1948 वर्सा. अमेरिकन डेंटल असोसिएशनाची स्थापना न्यूयॉर्कांत जाली आयचे दिसा 1859 वर्सा. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 3 ऑगस्ट.
1: दिन विशेष.

ऐक पनौ नमस्कार कुवाकार रवि निक्त छ अवस्तु में ऐकलो सिद्धनाथ पोया आणि ट्रिस्का फर्नांडी सांचो सातवरा आणि 20 मिनटां जातात बरोबर 7:25 मिनटांचेर तुमकां कोंकणींतल्यान प्रादेशीक खबरो ऐकपाक मेळटल्यो. ऐकबेनो प्रसिद्ध भारतीय गीतकार आणि शायर शकील बदायणी हांचो आज वाडदीस. 3 ऑगस्ट 1916 उत्तर प्रदेशांतल्या बदायून शहरांत तांचो जल्म जालो. तांणी बॉलिवूड फिल्मा खातीर कितलीशीं सुंदर गीतां बरयल्यां. मुगले आजम, चौदविका चांद आनी साहिब बीवी और गुलाम ह्या सारक्या फिल्मांनी तांचे संगीतकार नौशाद हांच्या बरोबर काम खूब गाजलें. 1944 दर्द फिल्मांतल्यान तांणी गीतकार म्हणून पदार्पण केलें. संगीतकार नौशाद, गायक मोहम्मद रफी आनी तांची जुगलबंदी खूब लोकप्रिय ठरली. ऐकुया ह्या खिणांक मुगले आजम ह्या फिल्मांतलें हें गीत.

0: आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. गोंय सरकार जागृताय कुशळताय उदरगत रोजगार संदी आनी घुंवळी वखदां विरोधांत खर कारवाय करून आमच्या तरणाट्यांक सशक्त करपाक बांदील आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. साखळे रविंद्र भवनांत काल नशा मुक्त युवा फॉर विकसीत भारत हे येवजणे खाला आयोजीत केल्ल्या कार्यावळींत ते उलयताले. विकसीत भारताचे सपन पुराय करपा खातीर नशा मुक्त युवा आसप खूब गरजेचे आसा आनी हाकाच लागून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला केंद्र सरकार तरणाट्या खातीर कितल्योश्योच येवजण्यो उपक्रम राबयता. हे येवजण्यांचो लाव घेवन तरणाट्यांनी स्वताचो आनी स्वता बरोबरच देशाचो फुडार उज्ज्वल करपा खातीर मुखार सरपाक जाय अशें मत मुखेलमंत्र्यांनी उक्तायलें.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जेन जी और देश के युवाओं को आह्वान किया है कि विकसित भारत करने के लिए नशा मुक्त युवा होना बहुत ही जरूरी है और उन्होंने 100 वीक्स यानी इस देश की सामाजिक संस्था, इस देश की धार्मिक संस्था और इस देश की शैक्षणिक संस्था ने 100 वीक्स का कार्यक्रम तय करे और नशा मुक्त युवा करने के लिए जो आह्वान दिया है हमारे गोवा स्टेट में, हम 100 वीक्स के लिए डिफरेंट प्रोग्राम नशा मुक्त युवा होने के लिए हम करेंगे.
0: नीट परिक्षेचेर आधारीत अभ्यासक्रमा खातीर समुपदेशन तशेंच प्रवेश फेरयेच्यो तारखो जाहीर जाल्यात. राज्यांतल्या कोट्या खातीर समुपदेशन तशेंच प्रवेशाची पयली फेरी 13 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट मजगतीं जातली. अखिल भारतीय कोट्या खातीर प्रवेशाची पयली फेरी 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट मजगतीं जातली. पयली फेरी जाले उपरांत निवड जाल्ल्या विद्यार्थ्यांनी 28 ऑगस्ट मेरेन प्रवेश घेवचो पडटलो. अखिल भारतीय कोट्या खातीरची दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर मेरेन जाल्यार राज्य कोट्या खातीरची दुसरी फेरी 31 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर मेरेन जातली. अखिल भारतीय कोट्या खातीरची तिसरी फेरी 28 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर मेरेन जाल्यार राज्य कोट्याची तिसरी फेरी 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर मेरेन जातली. नीट आधारीत अभ्यासक्रमा खातीरचे शिक्षणीक वर्स 8 सप्टेंबराक सुरू जातले. पेपर फुटीक लागून नीट परिक्षा रद्द जावन फेरपरिक्षा जाली. फेरपरिक्षेक लागून नीट आधारीत अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेक उशीर जाला. जुलय म्हयन्यांत गोंयांत जीएसटी येणावळींत 7% वाड जाली जाल्यार एसजीएसटी जमा रकमेन 20% परत चड वाड जाल्ल्याची नोंद जाल्या. जुलय 2026 गोंयचे वट्ट जीएसटी संकलन 622 कोटी जाले. जुलय 2025 हे संकलन 584 कोटी आशिल्ले. अंदूच्या संकलनांत 7% वाड नोंद जाल्या. एसजीएसटी संकलनांतूय व्हड वाड पळोवंक मेळ्या. प्री सेटलमेंट एसजीएसटी संकलन 209 कोटी वेल्यान 26% वाडून 264 कोटी जाले. जाल्यार पोस्ट सेटलमेंट एसजीएसटी संकलन 370 कोटी वेल्यान 23% वाडून 455 कोटी इतले जाले. ह्याच बरोबर केंद्रा कडल्यान गोंयाक कर वाट्या खातीर 398 कोटी फावो जाल्यात. ह्या निधीचो उपेग मुळाव्या प्रकल्पांक गती दिवपा खातीर जातलो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. राज्यांतल्या कांय वाठारांनी आज हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय गोंय वेधशाळेन उक्तायल्या. राज्यांत सरासरी पावसान इंचाचो अर्धशेकडो हुपलो आसलो तरी म्हापशां, पणजे, मुरगांव आनी दाबोळे ह्या 4 सुवातांचेर पावसाचें प्रमाण 40 इंचा परस उणें आसा. पणजे जाल्यार आतां मेरेन फक्त 34 इंच पावसाची नोंद जाल्या. दारबांदोड्या आतां मेरेन सगळ्यांत चड 71 इंच पावस जाला. सांगे, केपें, दारबांदोड्या सरासरी परस चड पावस पडला. राज्यांत फाटले 24 वरांत 13.7 मिलीमिटर सरासरी पावसाची नोंद जाल्या. फाटल्या 24 वरांत दारबांदोड्या 3 इंच पावसाची नोंद जाल्या. आतां मेरेन राज्यांत 52.44 इंच पावस जाला. हें प्रमाण 34% उणें.
2: 74 nations, 11 sports and 215 gold medal events. The 23rd Commonwealth Games have officially come to a grand close after 11 days of spectacular action, represented by a strong 122 member contingent across 10 disciplines. India signed off in 4th position with an impressive haul of 39 medals, including 13 golds, 17 silver and 9 bronze. As Glasgow

0: FM रेनबो 105.4 मेघर्स सातवरा आणि 45 मिनिटा जातात. ऐकूया कलात्मक ही वळेरी.
1: आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्मक गोय. गोंयच्या लोक तसेच पारंपारिक प्रयोगजीवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ, संशोधन, लेखन आणि प्रस्तुती. डॉक्टर साईश देशपांडे.
2: प्रथम नमन गणपते, प्रथम नमन गणपते.
1: भाग 18, भोवर.
3: नमस्ते आयको बेन, हांव डॉक्टर साईश देशपांडे तुमकां योगार दिता हे वळेरेंत, जाचें नांव आसा कलात्मक गोंय.

ऐकमनो, शिगम्या वेळारची एक महत्वाची परब वा पारंपारिक विधी म्हणजे भोंवर। कोळमी समाजात ह्या परबेक भोव महत्व असे असा। भोंवर म्हळ्यार एकठांय येऊन केल्ली उत्सवी भोंवडी। एक एक करून सगळे एकठांय येऊन एक पंगड तयार जाता आणि मागीर तो ढोल तासो आणि जगाट ह्या वाद्यांच्या साथीन फुडे सरता आणि ह्या पंगडातल्या जाणटेल्यांच्या हातांत असतात तरंगा। तशेंच एक खास अशी वनस्पती जाका दिनो म्हणतात। ह्या स्वारींत बायलो दिवजा घेऊन भायर सरतात। फांतोडेर नाल्ल अर्पण करून गावातल्यान मल्कार्जुन देवाक मेळपाक हो भोंवर भायर सरता। सात वाड्यावयल्यान एकठांय आयिल्ल्या लोकांचे तीन अशे भोंवर एक जातात ते गाव डोंगरेर एका पवित्र थळार, जंय देवळाचो वेळीप तांकां येवकार दिवन देवळाच्या वाठारांत भितर घेतात।

0: काणकोणच्या भोवर ह्या प्रयोगजीवी कला प्रकाराविषयी अधिक माहिती करून दिवपाक हांगा आमच्या वांगडा आसात ज्येष्ठ लोककला अभ्यासक श्री कमलाकर म्हाळशी.
1: म्हाळशी बाब नमस्कार. काणकोण तालुक्यातल्या भोवर ह्या एका वेगळ्या अशा पारंपरिक प्रयोगजीवी प्रथेविषयी मातशे सांगात.
2: भोवर म्हणजे आमच्या अडवत उमाकानंदेश्वर महापती काणकोण मल्लिकार्जुनाच्या देवळा कडेन तिस्त्या काणकोणा फाल्गुन वद्य पंचमी आणि फाल्गुन वद्य षष्टी ह्या दोन दिसांनी जाता, जात्रा जाता. त्या जात्रे दिसांनी दोन दीस भोवर जाता. भोवर म्हळ्यार भोवप आसता वा घडये भोवर कसो भोंवता तशें पाटकुळे भोंवप आसतले. त्यो तीन भोवरी आसतात. त्या तीन भोवरीची पहिली भोवरी वेळकांची आसता, दुसरी भोवरी किनयकारांची आसता आणि तिसरी भोवर ही नगरशकारांची आसता. भोवरी मध्ये राजांगणात येऊन नाचप असतं, म्हणजे अवतार पुरुषाची तरंग जी असतात ती तरंग त्याच बरोबर ज्या समाजाची जी भोवर असतात त्या समाजाची त्यांची शत्रू वा त्यांची वाणी त्यांची अब्दागिरी ह्यो बरोबर असतात. तसेच सांगातान जे दिंडी भुरगे असतात लहान भुरगे ज्यांचे लग्न जावपाचे असतात त्या भुरग्यांच्यो गुर्जी असतात. आणि विशेष म्हणजे पंचमी दिसा दिवसांनी असतात, दिवज असतात व्हड बायलांची म्हणजे सुवासिनीची तशेंच भुरग्यांची बी दिवज असतात. आणि बाकीचे सगळे वाद्य असतात, ढोल असता, जगांत असता वाजोवपाक, बाकीचे सगळे शिंग असता, मागीर बाक म्हण असता. हातूंत विशेष म्हळ्यार अशें की जे ढोल वाजयतात पळय न्ही ते देवाची ढोलकारी असतात, हाजे अवतार पुरुषाची जी तरंग घेऊन होता पळय तांचे. पूण त्या दिसाक वा बाकीच्या वेळार जेव्हा ढोलकार म्हणता पळय त्यांना एससी समाजाचा जो मनीस असता त्या समाजाच्या ढोलकाराक मान असता तो वाजयता. आणि पहिली जी भोवर असता वेळपाची तातूंत भितर टोक असतालो, आता टोक ना कांय कारणा लागून. आणि टोक्या भायर आयले की ती भोवर सोंपताली, म्हणजे देवाची तरंग घेऊन कोणे नाचो येता. ताका अमुक समाज अमुक मनीस ना ताज्यांनी नाचोवपाक येतात ती. आणि नाचले की देवळात एक फेर मारलो, परत आयले नाचले दुसरे फेर मारलो, अशें करून पांच फेर मारप. आणि पांच फेर मारले उपरांत अवतार जाता सादो. मागीर ती भोवर सोंपता. मागीर दुसरी भोवर जी आसता ती किनळकारांची, ती एक भोवर बी तशी जाता. किनळकारा भोवरीचो विशेष असो की तातूंत तरसाद घेवन वावुरतात, कारण त्या क्षत्रिय

0: घेतल्यान तांचे तरसादीचे हात असतात चलनचे आणि तरसाद घेऊन वावरतात आणि तेही बी तशीच भोवत मग बाकीची सगळी वाणी जो पहिली भोवरी असता पहिली ते सगळे असतात आणि तिसरी भोवर म्हणतात ती निगर्षकारांची त्याही भोवरी तशी असता भोवर सोपली की अवतार जाता भोवर सोपता तीन भोवरी मल्लिकार्जुनाच्या गात्र्यांनी लावतात.
1: माझी बाब भोवर ह्या परंपरेंत अशो काय प्रयोगजीवी प्रथा वा नाट्यात्मक घटक आमकां पळोवपाक मेळटात काय?
0: नाटकाचे घटक हांव अर्थान म्हणतलो की ज्यात शिंग वाजोवपाचो जरियो शिंगेली म्हणटात त्यांनी वा तुजो बाक फुकपी असतात ताका

0: वा तुजो बाक फुकपी आसता ताका एक भितर संगीत आसा जशें ढोल वाजोवप आसता ताका एक भितर वाद्याची लय ताल बाकी कितें जाल्ले आसता आनी ज्यो नाचप आसता पळय न्ही तरण घेवन तातूंत नाट्यमय जे जाता जाची पावलां वेवस्थीत पडटात वा जो ताल नाचता थंय आमी एक हांव धरून चलता की नृत्याचें बरें शिक्षण आमकां आपोआप मेळटा.
1: ह्या पारंपारीक प्रथेंत रंग नृत्य आनी संगीत ह्या तिनूय प्रयोगजिवी घटकांचो एक सोबीत मिलाप दिश्टी पडटा न्ही.
0: हय सारको सारको तो जाणून घालायला बरें दिसता. इवन तरणाचे पळय अवतार मागीर निमाणे जाता तातूंत भितर भुरगीं घेतात म्हळ्यार सदांची जे भारी रुपी आसतात ते घेनात भुरगीं घेतात ते सुद्दां जे पद्दतीन तरंग फुलयतात न्ही कांय कांय जाण ते इतकी सुंदर दिसता तेही एक पळोवपा सारखे आसता आनी थंय ते भुरगीं शिकतात ल्हानपणान कशे पद्दतीन तरंग फुलोवपाक जाय वा ताची एक कलात्मकता कशी दिवपाक जाय हे शिकपाक जाय.
1: खूप खूप देव बरे करू कमलाकर महाशी बाब. ऐकवेनो हे आशिले लोक परंपरेचे ज्येष्ठ अभ्यासक श्री कमलाकर महाशी.
2: भोंवरचे हे पंगड तरंगा नाचयत आणि विशिष्ट पद्धतीन शाबो हो ओ हो शाबो हो असे म्हणित श्री मल्कार्जुनाचे भेटेक वतात. हो पुराय पंगड तरंगा घेऊन संगीताच्या तालार विधिवत नृत्य करीत भोवणेर वतनाचे दृश्य खूपच कलात्मक आणि थरारक. नृत्यमय मुवमेंट्स हांचे वांगडाच हे प्रोसेशन जेन्ना भोवणी करता तेन्ना रंगांचो आणि ध्वनीचो एक सोबीत सौंदर्यपूर्ण असो परिणाम जाता. ऐकूबेनो एनवायरॉनमेंटल थिएटरच्या माळेन हो कलात्मक प्रकार इन्क्लूड जावं येता. जय आखून दिल्ली अशी विशिष्ट माची ना तर पुराय गावातलो मार्ग आणि श्री मल्कार्जुन देवळाचो वाठार हीच ह्या कलात्मक प्रकाराची माची.

नमस्कार गोवा कार्यावळीन निमाणे कडेन हो आवाज तुम्ही ऐकलो क्युनी फर्नांडीस आणि डॉक्टर साईश देशपांडे हांचो ह्या गीता संगताक. नमस्कार गोवा ही कार्यावळ आम्ही हांगा सोपयता. परत मेळूया ह्याच कार्यावळीन फाल्यां सकाळी 7:10 मिनटांचेर. तो मेरेन नमस्कार.

सकाळची बरोबर 8 वाजून 15 मिनिटं आणि 40 सेकंद जातात. FM रेनबो 105.4 MHz कातारांच्या कार्यावळीन तुमका सगळ्यांक माय मगाचो योकार.

FM रेनबो 105.4 मेघर्ट सकाळची बरोबर 8:30 जातात. वेळ झाला ऐकूपाचो प्रायोजित कार्यावळ गुड मॉर्निंग लॉर्ड.

0: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, तर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी। म्हणूनच आम्ही फुडे सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जाव मागीर ते फार्म व सिटी।
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर। फार्म टू सिटी,
1: फार्म टू सिटी।
2: अरे अरे अरे, गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
3: अगो गुळ्यो सोपल्यो मुगो त्यो।
2: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
3: किदें?
2: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अशो दोन बालद्यो असतात।
3: हा
2: किदें कळें सांग?
3: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अशो दोन बालद्यो।
2: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय।
3: हा करता।
2: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात।
3: बऱ्यो सवयो आपणावया, स्वच्छता राखूया।
2: स्वच्छता ही सेवा।

0: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घरा घरान
1: हय हय आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर

सदाभार कार्यावळीतले पहिले गीत हे आशिले राजकुमार ह्या फिल्मातले. लता मंगेशकरांचो आवाज आशिल्लो, शंकर जयकिशन संगीतकार आशिल्ले आनी शैलेंद्र हांची रचना आशिल्ली. कार्यावळीत मुखार सरतना मोहम्मद रफी हांचो आवाज.

0: सदाभार करावे. निघतोच हो आवाज तुम्ही ऐकलो किशोर कुमार आणि लता मंगेशकरांचं आसपास या फिल्मातलं हे गीत आशिले. रचना आशिली आनंद बक्षी यांची आणि संगीत दिले लक्ष्मीकांत प्यारेलाल हाणी. या कार्यावळीत ऐकिनांग एक ब्रेक.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

FM रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्ज 9:20 मिनिटा आणि 28 सेकंद जातात. तुमच्या सांगतानाचा सदाबहार इकाऱ्यावर निघतोच हो आवाज तुम्ही ऐकलो, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचं मेहबूबा या फिल्मातलं ऐकपेनो हे गीत आशिलं. संगीत दिले आर डी बर्मन आणि रचनाशिली आनंद बक्षी यांची.

कुर्बानी या फिल्मातले गीत निकतेच तुम्ही ऐकले आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा आवाज आशिल्लो. रचनाशैली इंदिवर हांची आणि संगीत दिले कल्याणजी आनंदजी हांणी.

दाग या फिल्मातलं हे गीत निघतेच तुम्ही ऐकले, लता मंगेशकर आणि सांगात्याचो आवाज आशिल्लो. कलावीत मुखार सरतना आता किशोर कुमारांचो आवाज कुदरत ह्या फिल्मातलं हे गीत ऐकूया.

सदाबहार कार्यवचालोसा एफएम रेनबो सेवे वरवी 105.4 मेघर्सांचेर शानिया फिल्मातलं गीत निकतेच तुम्ही ऐकले. संगीतकार असले आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी आणि गावपी कलाकार मोहम्मद रफी, किशोर कुमार, आशा भोसले आणि उषा मंगेशकर. आणि सदाबहार कार्यवळीन आता हे निमणे गीत मोहम्मद रफी आणि लता मंगेशकरांचा जोड आवाज धरती या फिल्मातल्या आता गीत ऐकूया.

गुबनू सदाबहार कार्यावळीन निमण्या कडेन हे धरती ह्या फिल्मांतले तुमी गीत आयकले लता मंगेशकर आनी मोहम्मद रफी हांचो आवाज आशिल्लो. रचनाश्ली हसरत जयपुरी हांची. इतल्यान सदाबहारी कार्यावळ सोंपता.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झवरून तुम्ही ऐकत आहात FM रेनबो मराठी गीतांच्या कार्यक्रमात. श्रोते हो, आपलं सर्वांचं स्वागत.

मराठी गीतांच्या या कार्यक्रमात श्रोते हो, हा स्वर होता सुधीर फडके यांचा. 10:40 होत आहेत. आपल्यासोबत आहे मराठी गीतांचा कार्यक्रम FM रेनबो सेवा 105.4 MHz.

मराठी गीतांच्या कार्यक्रमात हा स्वर होता रवींद्र साठे, अनुराधा आणि अंजली यांचा. या गीतासोबतच हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. एफ एम रेनबो सेवा 105.4 MHz. श्रोते आता बरोबर 11 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही संक्षेपित करीत आहोत.

एफ एम रेनबोची वितरावणी 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीच्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 11 वरां जावन 6 मिनटां जातात. आयकुया सुगम संगीत.

सुरेश वाडकर हिने गायले हे गीत. बाकी बाप बोरकार जय संगीत कार्यशिले अशोक पत्की. सुगम संगीताची ही कार्यावळ पुढे मरताना उल्हास पुया. नेफी रॉड हांच्या वांगडा गायले, तांणीच संगीतबद्ध केले विजय गायतोंडे हांचे गीत.

0: दूर भी का जे खाने का रंचे सुगम संगीत अच्छे ये कार्य हुए तुम्हें आए कतात एफएम रेनबो चे वितरण ने थिया उपरांत ची रचना रोकड़ी
1: हाँ नयन आडारकर मजे साहित्यिक जिनेतल्या वाटचालीत मैलाचो फातर ठरिल्ले आकाशवाणी अनु 90 वर्षा जातात आकाशवाणीन कितल्याशाच नवोदित साहित्यिकांक विचारांच्या मुक्त मळबांत उरपाक प्रोत्साहित केला आणि करीत असा आकाशवाणीन मजे फाटीच 48 वर्षांचे नाते म्हाका घडोवपांत आकाशवाणीचो व्हड वांटो असा हांव म्हज्यो खोस बरी शुभेच्छा प्रकटायतां

सिद्धनाथ भुया ह्यांनी गायल्या ह्या गीता उपरांत पुरुषोत्तम पै आणि दिव्या प्रभू ऐकूया. सपन सुंदरी या आल्बमा खातीर ताणें गायलें हें गीत धोतोर भिकाजी घाणेकार हांचें.

सुगम संगीताची ही कार्यावळ आता सोपवताना उषा मोणकार, डॉक्टर गोविंद नाईक हांचे गीत, अजित कडकडे हांचे संगीत, आमच्या गोंयात येवपाचे हे आपोवणे.

श्यामोंकार हेन गायल्या या गीता वांगडा सोपता सुगम संगीत एफएम रेनबोचे वितरावणी 105.4 मेगाहर्ट्झांचेर 12:05 आता जायत आयल्यात दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करता.

कमल थरात फिल्मी संगीताचे रायकत चित्ररंजन. 1:05 रस्तली कातारां. दोनांक भक्ती संगीत. 2:30 सावन पश्चिमी संगीताच्यो तरेकवार कार्यावळी. पहिल्या सुवातेर जोक बॉक्स. 3 आरजे चॉईस. 4 रिक्वेस्ट कार्यावळ आसतली. आणि 5:10 वर्ल्ड म्युझिक. आमच्या ऐकम्याक आम्ही याद करून दिता मजगती 3:30 एनसीआरटीन प्रायोजित केल्ली कार्यावळ आम्ही वितरायतात उमंग. सांजवेचे प्रसारण तुमच्याच आवडीच्यो तरेकवार कार्यावळी. 5:35 सावन पहिल्या सुवातेर मराठी चित्रपट संगीत. 6:00 रेनबो सांज. 7:10 बॉलिवूड संगीत सफर. 8:00 वेळ सदाभशेनूच आयकपाचो कातारां. तर 8:30 सदाबहार. न्यूज एट 9 हे खबरापत्र दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्या उपरांत परतून एकदा पश्चिमी संगीताच्यो तरेकवार कार्यावळी. 9:15 सावन पहिल्या सुवातेर येस्टडे वन्स मोर. कॉमनवेल्थ खेळांचे दिसपट्टो आकाशवाणी वृत्तांत आज रातच्या 10:00 दिल्ली केंद्रावेल्यान आमी तुमकां सहक्षेपीत करून आयकपाक दितले. 10:30 आरजे चॉईस आणि 11:10 आयची निमणी कार्यावळ जेस्ट टाईम. ऐकपेनो एफ एम रेनबोच्या वितरावणीत आमचो तुमचो सांगात मध्यान रातच्या 12:06 मेरेन.

रेनबोचे विचारवणी 105 मेगा हर्झांचे तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तर एक वार कर्यावळी 12 वरां जावन 16 मिनटां जातात चित्ररंजन.

لگان فيلمه خطير उदित नारायण आणि अलका याग्निक खाणी गायले हे गीत तुम्ही ताल थल्ला फिल्मी संगीताचेर ऐकत चित्ररंजन 12:30 आता जायत आयल्यात ऐकपाक रावात मुखेल खबरो आणि ह्यो खबरो जाल्या उपरांत परतून एकदां चित्ररंजन ऐकत रावात एफ एम रेनबो.

0: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, दर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी। म्हणूनच आम्ही फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जाव मागीर ते फार्म वो सिटी।
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर। फार्म टू सिटी
1: फार्म टू सिटी।

तुम्ही ताल ठरल्या फिल्मी संगीताचे ऐकत चित्ररंजन अलका याग्निक. तुम्ही ऐकलं त्यांचं हो आवाज. ए आर रहमान यांच्या संगीत निर्देशनाखाला स्वदेश फिल्माखातीर. आणि आता कार्यावळ सोपवताना कविता कृष्णमूर्ती, श्रेया घोषाल आणि संगती देवदास फिल्मात इस्माईल दरबार यांचे संगीत.

कविता कृष्णमूर्ती हांगा तेणी गायिल्ल्या ह्या गिता वांगडा सोबता चित्ररंजन एफ एम रेनबोचे वितरावणी तुमी आयकतात तुमच्याच आवडीच्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. ह्या उपरांत एक वराचेर दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करता. आयकत रावात एफ एम रेनबो.

एफ एम रेनबोचे वितरावणी 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीच्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. एक वर जाऊन 7 मिनटां जाल्यात. तुमच्याच आवडीची कांतारां आणि कार्यावळीची ही सुरवात आयरीन कार्दोज हांणी गायिल्ल्या अस्तुरी ह्या गितान.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

संत एकनाथ महाराजांची ही रचना श्रोतेह हा स्वर विदुषी किशोरी आमोणकर यांचा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. यानंतर श्रीधर फडके, आरती अंकलीकर टिकेकर आणि अश्विनी भिडे देशपांडे यांचे स्वर, रचनाकार डॉक्टर लक्ष्मण शंकर भावे.

भक्ती संगीताचा हा कार्यक्रम श्रोतेहो एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकता आहात आणि यानंतर अनाथाच्या नाथा ऐकूया. अश्विनी भिडे देशपांडे यांचा हा स्वर संत तुकाराम महाराजांची ही रचना.

श्रोतेहो, लता दिदींचा हा स्वर आणि या भक्ती रचनेबरोबरच समाप्त होत आहे आजचा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम. 2:31 होत आहेत. आपला निरोप घेते मी चारुशीला. यानंतर पश्चिमी संगीत ग्लेंडिकाच्या साथीनं. या क्षणी मुखेल खबरो ऐकत रहा FM रेनबो.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी।

तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर आसा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावूं येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांची कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
1: हॅलो गोंयकारा.

नमस्कार, हांव अक्षता आनी ह्यो आसात कांय मुखेल खबरो. विकसीत भारत अभियानाची उदरगत करपाच्या हेतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नशामुक्त अभियान सुरू केला. काल व्हिडिओ परिषदेवरवी तांणी देशाक संबोधित केले. चवथीच्या दिसांनी जावपी रेल्वे प्रवाशांची गर्दी आनी ते खातीर जावपी त्रास लक्षात घेवन कोकण रेल्वेन 246 खाशेल्या प्रवाशी गाड्यांची व्यवस्था केल्या. गोंयांत आर्थिक वाढ बरी जाल्या आनी केंद्र सरकारा कडल्यान कर वाटपान राज्याक 398 कोटी रुपया मेळ्ळ्यात. सर्वोच्च न्यायालयान न्यायाधीशांची संख्या वाडोवपाच्या हेतान लोकसभेन सर्वोच्च न्यायालय दुरुस्ती विधेयक संमत केला. उरिल्ल्या फरकणीचो प्रस्ताव सोडप आनी वाद निवारण प्रक्रिया सोपी करपाच्या हेतान राज्यसभेन एमएसएमई विधेयक संमत केला. जुलयान युपीआयन आतां मेरेनचो सगळ्यांत चड म्हयनाळो वेव्हार नोंद केला. गुजरातांत जाल्ले मांजलपूर विधानसभा पोटवेंचणुकेंत भारताचो उमेदवार सत्येंद्रभाई पटेल जैतिवंत जाला. रस्तो येरादारी मंत्रालयान अधिसुचोवणी जारी करून बेगीन प्रतिसाद दिवपाच्या हेतान दुचाकी एम्ब्युलन्स सुरू करपाचो प्रस्ताव मांडला. अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयन अस्तंत बंगाल आनी सिक्कीमान व्हड पावस पडपाची शक्यताय आसून भारतीय हवामान खात्यान ऑरेंज अलर्ट जारी केला. जाल्यार मुखेल न्हंयांची उदकाची पातळी उणी जाल्ल्यान ओडिशांतली हुंवाराची परिस्थिती सुदारल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

0: घरा पावपाचो हुस्को
1: तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

म्युझिकली यॉर्स आकाशवाणी एफ एम रेनबो. आणि इष्टांनो, आता काय खेळातच ऐकून राहूया मराठी गीतांचं कार्यक्रम. शुभ संध्या मित्रांनो. दिवसाच्या शेवटी जेव्हा गडबड थोडी थांबते आणि मन स्वतःशीच बोलायला लागतं, तेव्हा शब्दापेक्षा सूर अधिक जवळचे वाटतात. अशा सुरेल भावनासह आजचा आपला हा खास मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, काही क्षण संपून जातात पण मागे ठेवून जातात एक हुरहुर. ती हुरहुर म्हणजे नेमकं काय असतं हे सांगता येत नाही. ती दुःख असते ना आनंद, ती फक्त आठवणीची सावली असते जी शांतपणे मनावर येऊन बसते. ही गाणी म्हणजे अशाच न सांगता येणाऱ्या भावनांचा हुंदका. ऐकूया हुरहुर हे गाणं जावेद अली यांच्या स्वरात.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 105.4 मेगाहर्ट्सवर। आता हुरहुरीनंतर कधीतरी आयुष्यात वसंत येतो, मग पुन्हा फुलायला लागतं, स्वप्नांचा रंग चढतो। प्रेम फक्त वेदना देत नाही तर ते आयुष्याला गोडवा देखील देतं। मधुमास म्हणजे फक्त ऋतू नाही, तो मनाचा उत्सव आहे। आणि हा उत्सव शब्दात उतरणारी ही गाणी ऐकू देत आहो। पुढचं गाणं अजय गोखावले आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात।

श्रोते हो, कधी कधी तीच ती व्यक्ती तीच ती नाती, पण मन मात्र दरवेळी नव्याने भरून येतं. प्रेमाचं सौंदर्य हेच असतं, ते रोज जुनं होत नाही तर रोज नव्याने उमलतं. क्षण तेच असतात पण भावना बदलत राहतात. हे गाणं म्हणजे प्रेमाकडे पाहण्याची एक नव्याने मिळलेली दृष्टी. ऐकू देत आहोत मंदार आपटे ह्यांचा हा स्वर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आणि आता आपण ऐकत होतात मंदार आपटे यांचा हा स्वर. श्रोते हो, आयुष्यात असे काही प्रश्न असतात ज्यांची उत्तरं मिळत नाहीत. का जवळची माणसं कधी दूर वाटतात? का मनात असूनही शब्द ओठावर येत नाहीत? प्रेम, विरह, अपेक्षा, सगळं काही असूनही काहीतरी अपूर्ण राहून जातं. का कळेना, ही गाणी म्हणजे त्या न बोललेल्या प्रश्नांची हळवी कबुली आहेत. ऐकू देत आहोत हे पुढचं गाणं.

मित्रांनो, संगीत म्हणजे आठवणीचा धागा जो काळ, अंतर आणि शब्दापलीकडे जातो. आजच्या ह्या सांजवेळेत तुमच्या मनात एखादी जुनी आठवण जागी झाली असेल तर आमचा हा प्रवास सफळ झाला असं समजू. मी विपुल तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूच अशाच सुरेल क्षणासोबत. तोवर

मित्रांनो, संगीत म्हणजे आठवणीचा धागा जो काळ, अंतर आणि शब्दापलीकडे जातो. आजच्या ह्या सांजवेळेत तुमच्या मनात एखादी जुनी आठवण जागी झाली असेल तर आमचा हा प्रवास सफळ झाला असं समजू. मी विपुल तुमचा निरोप घेतो, पुन्हा भेटूच अशाच सुरेल क्षणासोबत. तोवर संगीत ऐकत रहा आणि मनाशी मैत्री जपून ठेवा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

म्यूजिकल ईयर्स आकाशवाणी एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झ सांचेर इश्टानोता स्टुडियन वेळ जालो आसा 6:09 आनी 16 सेकंद. तेन्ना आयची ही सभा फुडें व्हरतना आतां ह्या सभेन मुखार आयकुया ही फुडली कार्यावळ रेनबो सांज.

तुम्ही घेतात स्टेशन ऑफ द नेशन एफ एम रेनबो आणि ह्या कणाक तुम्ही घेतात द रेनबो सांजी कार्यावळ. इश्टानो, आज आम्ही एका अत्यंत गंभीर आणि महत्वाच्या विषयाचेर उलोवपाक आणि विचार करपाचे आसात. तो म्हणल्यार नशा मुक्त भारत. भारत हो तरणाट्यांचो देश, पूण आयज नशेची ही काळी सावळी आमच्या समाजाक आणि तरणाट्यांच्या फुडाराक गिळपाक सोदता. व्यसन वा नशा ही फकत एका मनशाची संवय आसना, तर ती एका संपूर्ण कुटुंबाक आनी समाजाक भितरल्यान पोखरून उडयता. सोरो आसूं, सिगरेट आसूं वा ड्रग्स वा हेर खंयचेय तरेचो अमली पदार्थ, हांची ल्हानची चव लेगीत मनशाक हळूहळू आपल्या पोशान ओडटा आनी ताचो स्वाभिमानान नश्ट करता. ऐकुया हें मुखावयले गीत शाहिद मल्ल्या हांच्या आवाजान.

0: डिजिटल प्रतिज्ञा पोर्टल सुरू जाले. उपरांतच्या 3 वर्सांत भारतान अवयवदान करपा खातीर 5 लाखा वयर प्रतिज्ञा आधार आधारीत नोंद करपाचे लक्ष साध्य केला. नवी दिल्लीन जाल्ल्या 16व्या भारतीय अवयवदान दिसाच्या कार्यावळीन उलयतना केंद्रीय भलायकी आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल हांणी सांगले,
1: 5 लाख से ज्यादा
2: मोर देन 5 लाख आधार वेरिफाइड ऑर्गन डोनेशन प्लेजेस हैव बीन रजिस्टर्ड रिफ्लेक्टिंग अ ग्रेजुअल इंक्रीज इन अवेयरनेस इन सोसाइटी बाय प्लेजिंग टू डोनेट आवर ऑर्गन्स वी कैन गिव समवन अ न्यू ऑफ लाइफ
1: किसी व्यक्ति को नया जीवन दे सकते हैं.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मन की बात कार्यावळीवरवी अवयवदानाक चालना दिवपाच्या यत्नांचा उल्लेख करून तांणी अवयवदान हे सर्वोच्च दान म्हणून मान्यताय दिवपाचे आवाहन देशाक केला. राज्यसभेन सूक्ष्म ल्हान आणि मध्यम उद्देग उदरगत दुरुस्ती विधेयक 2026 संमत केला. फारिकणीचो प्रश्न सोडवप आणि वाद निवारण प्रक्रिया सोपी करपाच्या हेतान एमएसएमई उदरगत कायदो 2006 दुरुस्त करपाचा यत्न या विधेयकान केला. या विधेयकातल्यान केंद्रीय भौशिक क्षेत्रातल्या सगळ्या उद्योगांक ट्रेड रिसिवेबल डिस्काउंटिंग सिस्टमावरवी एमएसएमईची पावणी निवळपाक सक्तीचे केला. तशेंच वादाच्या प्रकरणान लवादाची प्रक्रिया आणि निर्णय दिवपा खातीर खर वेळ मर्यादा थारयल्या. 6 महिन्यापरस चळकाड प्रलंबित आशिल्ल्या वादाच्या प्रकरणान लवादान थारयल्ल्या रकमेतल्यान उण्यात उणी 50% रक्कम पुरवणदाराक दिवची पडटली. विधेयक संमत झाले उपरांत राज्यसभा स्थगीत झाली. फाल्यां सकाळी 11 वरांचेर हे सभाघर परतून बसतले. लोकसभेन सर्वोच्च न्यायालयान न्यायाधीशांची संख्या वाढोवपाचे दुरुस्ती विधेयक 2026 संमत केला. या विधेयकान सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या कायदो 1956 दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयान मुखेल न्यायाधीश सोडून बाकी न्यायाधीशांची संख्या 33वरल्यान 37 मेरेन वाढोवचो यत्न केला. अंदू मे म्हयन्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सर्वोच्च न्यायालयान न्यायाधीशांची संख्या 33वरल्यान 37 मेरेन वाढोवचो अध्यादेश जारी केल्लो. रस्तो येरादारी मंत्रालयान आपात्कालीन वैजकी सेवा दिवपा खातीर दुचाकी एम्ब्युलन्स सुरू करपाच्या हेतान केंद्रीय मोटार वाहन नेम 1989 हातून दुरुस्तीचो मसुदो जारी केला. प्रस्तावित आपात्कालीन एम्ब्युलन्स सेवेक लागून आपात्कालीन परिस्थितीन बेगीन प्रतिसाद मेळटलो आणि पयसुल्ल्या वाठारांच्या आपात्कालीन वैजकी सेवेन सुदारणा जातली अशें मंत्रालयान सांगला. हवामान. भारतीय हवामान खात्याच्या अदमासाप्रमाण आज अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयन अस्तंत बंगाल आणि सिक्कीमान व्हड पावस पडपाची शक्यताय असून ऑरेंज अलर्ट जारी केला. तशेंच फाल्यां हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशान व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास असा. इतले मजगती फुडले 2 दीस अंदमान आणि निकोबार जुवे, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, छत्तीसगड, दर्यादेगेवयलो कर्नाटक, झारखंड, केरळम, माहे, कोकण, गोय आणि मध्य महाराष्ट्र हांगाय हवामानाची परिस्थिती अशीच उरपाची शक्यताय असा. खेळ. गुडघ्याक दुखापत जाल्ल्यान भारताचो मुखेल खेळगडो जसप्रीत बुमरा पुरायपणान बरो जावंक ना, जाका लागून बुमरा या महिन्याच्या 15 तारखेक जावपी श्रीलंकेच्या कसोटी भोवणेर खेळचो ना. इतल्यान हे खबरापत्र सोपले. आमचे मुखावयले खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 नमस्कार.
3: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

तर शनोहायत आम्ही तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्सांचेर एफ एम रेनबो आणि ह्या खिणाक तुम्ही ऐकता रेनबो सांज ही कार्यावळ. शनो आयज आमी उलयतात नशा मुक्त भारत ह्या विशयाचेर. जेन्ना आमी खंयचेंय व्यसन म्हणटा वा नशा म्हणटा तेन्ना ताका लागून जायत्यो गजाली घडटा. नशा आड झुजपाक सगळ्यांत पयलीं गरज आसा ती जागृतायेची. शाळा कॉलेजी आनी गांवांनी लोकांक नशेच्या दुश्परिणामांची म्हायती दिवप

बघितलं, एकमेकांसाठी त्याग करणाऱ्या, एकमेकांवर प्रेम करणाऱ्या लोकांचं हे कुटुंब. दुःख नावाच्या गोष्टीचं या जगात अस्तित्व आहे की नाही अशी शंका यावी इतकं आनंददायी वातावरण.

प्रसन्नचेहरे हास्य विनोद। सासूसुना अशा भेटल्यात एकमेकींना, जणू काही एकाच ताकावर बसणाऱ्या दोन मैत्रिणी।

तुम्ही घेता स्टेशन ऑफ द नेशन एफ एम रेनबो, आणि ह्या खिणाक तुम्ही घेता रेनबो सांज ही कार्यावळ. इश्टांनो, ऐकूया ह्या कार्यावळीतले हे मुखावले गीत, साधना सरगम आणि जय मंगलदास यांच्या जोडावाजा.

0: তুমি কিন্তু আজ রেইনবো সান্স এই খেয়ে ওর এফ এম রেইনবো সবেন ইশানো আজ আমি উলয়তা নশা মুক্ত ভারত ह्या विशयाचेर जेन्ना आमी नशा म्हणटा वा खंयचे जेन्ना आमी नशा म्हणटा तेन्ना त्या नशे पासून पयस रावप ही पयली गजाल जी आमी करपाक जाय. आतां व्यसना पासून पयस रावपाक तरणाट्यांनी कितें करूं शकता? तरणाटे खेळ खेळूं शकता, संगीतान रुची दाखोवं शकता, कला वाचन आनी समाजीक कामांनी आपलें मन गुंतोवंक शकतात. निरोगी शरीर आनी निवळ मन हीच मनशाची खरी गिरेस्तकाय आसा आनी हे खातीर खेळांगणां आनी संस्कृतीक माच्यो आयज परतून जिव्यो करपाची गरज आसा. आयकुया हे मुखावे लेगीत सूर्य जगन आनी शर्मन जोशी हांच्या जोडावाजान.
1: सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो.

0: ऑडियो रील डॉक्यूमेंट्री पॉडकास्ट ब्लॉग और एनी इनोवेटिव डिजिटल क्रिएशन बाय 31st of August 2026। कम्पीट टू विन ₹50,000 एट द डिस्ट्रिक्ट लेवल, ₹2 lakh एट द स्टेट लेवल एंड ₹5 lakh एट द नेशनल लेवल। Share the stories of our soil with the entire nation. Join Gems of India today.
1: तुम्ही ऐकतात FM रेनबो आणि आता काय खेळातच तुमका ऐकून येतात कोकणीतल्यान मुखेल खबरो।
2: नमस्कार, हांव राजश्री कामत आनी आसात काय मुखेल खबरो। ब्रिजींग सायन्स अँड स्पोर्ट्स ह्या संकल्पनेचेर आधारित प्रशिक्षक आनी शारिरीक शिक्षण शिक्षकां खातीर अप्लायड स्पोर्ट्स सायन्स ह्या विशयावेल्या कार्यशाळेचे उक्तावण मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केले। अनुसूचित जमातीक विधानसभा वेचणुकेंत आरक्षण मेळचे म्हणून राज्य सरकाराचे केंद्रा कडेन सगळे तरेचे यत्न सुरू आसा अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगला। माहिती आनी प्रसिद्धी खात्याच्या पत्रकार कृतज्ञता निधी येवजणे खाला मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी आज ज्येष्ठ प्रसाद झेटे काणकोणकार हांकां मंजुरी पत्र सुपूर्द केले। चवथीच्या दिसांनी जावपी रेल्वे प्रवाशांची गर्दी आनी त्या खातीर प्रवाशांक जावपी त्रास मतींत घेवन कोकण रेल्वेन मध्य रेल्वेच्या सहकार्यान 246 खाशेल्या प्रवाशी गाडयांची व्यवस्था केल्या। लोकसभेन सर्वोच्च न्यायालयान न्यायाधीशांची संख्या वाढोवपाच्या दुरुस्ती विधेयक 2026 संमत केला। दुधातली भेसळ रोखडीच बंद केली ना जाल्यार भारतातल्या उण्यात उण्या 87% लोकसंख्येक कॅन्सर जावंक शकता अशी शिटकावणी संवसारीक भलायकी संघटनेन दिल्या असो दावो करून सोशल मिडियाचेर एक बनावट खबर पातळत आसा। ही खबर फटीची आसा अशें सरकारान स्पश्ट केला। गोंयची सांस्कृतीक दायज आनी थळाथळांची गिरेस्तकाय दाखोवपाक ही आसा एक भांगराळी संद। जेम्स ऑफ इंडिया उपक्रमावरवी गोंयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय माची। गुगल प्ले स्टोर वा एप्पल एप स्टोरा वेल्यान वेव्स OTT एप डावनलोड करात आनी माय वेव्स विभागात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओ रील डॉक्युमेंटरी पॉडकास्ट व्लॉग वा हेर वेगवेगळे डिजिटल व्हिडिओचे कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात। राष्ट्रकुल खेळा सर्तीत एथलेटिक्स सर्तीत 10,000 मीटर सर्तीत रुपया पदक जिखपी गुलवीर सिंग हाणें 5,000 मीटर सर्तीत काश्या पदक जिखले। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

तुम्ही घेतात बॉलिवूड संगीत सफर ही कार्यावळ. इश्टानो, हो वेळ आनी पंचमदांचे सूर म्हळ्यार एकदम सोबीत मेळ. किशोर कुमाराच्या तालान बर्मंदाच्या सुरांनी सजलेले हे मुखावयले गीत तुमकां आयकूंक दिता.

FM रेनबो सभेन तुम्ही ऐकतात बॉलिवूड संगीत सफर ही कार्यावळ आणि इश्टानो बरोबर 7 वरां जावन 20 मिनटांचेर तुमकां आयकुपाक मेळटल्यो कोंकणींतल्यान प्रादेशीक खबरो. तोबर नायकत रावात हें गीत किशोर कुमार हांच्या आवाजान.

0: गुंतवणूक करपाक कटिबद्ध आसा अशें ह्या वेळार उलयतना मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळें.
1: नशामुक्त युवा इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. यू आर डिलिंग विथ द फ्युचर ऑफ द यूथ. तुम्ही जितके त्यांना स्पोर्ट्सान इन्वॉल्व्ह करतले, तुम्ही जितके त्यांना वेगवेगळ्या गेम्सान इन्वॉल्व्ह करतले, तुम्ही ज्यांना जितके त्यांना जाय ती मागीर कोण चेस असुनी किंवा कोण टेबल टेनिस असुनी जाल्यार आनी किती असुनी, तुम्ही जितके त्याचे पॅशन किती आहे ती पळोवन त्यांना इन्वॉल्व्ह करतले, तितके अशा बाकीच्या सगळ्या ज्याका आम्ही म्हणता की ॲडिक्शन आणि या सगळ्या गोष्टी पासून तो सायडीक रावतलो. ही विल फोकस ऑन हिज हेल्थ, ही विल फोकस ऑन हिज फिटनेस, ही विल फोकस ऑन हिज करियर आणि इन लॉंग रन. ज्याका आम्ही म्हणता की नशामुक्त युवा विच इज एन विकसित युवा विल लीड टू द विकसित गोवा अँड विकसित भारत. हे करपाची गरज असा.
0: चवथीच्या दिसांनी जावपी रेल्वे प्रवाशांची गर्दी आणि त्या खातीर प्रवाशांक जावपी त्रास मतीत घेऊन कोकण रेल्वेन मध्य रेल्वेच्या सहकार्यान 246 खाशेल्या प्रवाशी गाड्यांची व्यवस्था केल्या. ही माहिती कोकण रेल्वेचे मुखेल जनसंपर्क अधिकारी सुनील नाडकर हांणी आज दिली. हातून 184 आरक्षित आणि 62 अनारक्षित प्रवाशी गाड्यांचा आसपाव असा. गरज पडल्यार आनिकूय प्रवाशी गाड्यांची सेवा उपलब्ध करून दितले अशें तांणी सांगलां. अनुसूचित जमातीक विधानसभा वेंचणुकेंत आरक्षण मेळचें म्हणून राज्य सरकाराचे केंद्रा कडेन सगळे तरेचे यत्न सुरू आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. बेगीनूच आरक्षणा विशीं निर्णय जातलो अशी आस्त तांणी उक्तायल्या. परवरी मंत्रालया भायर उलयतना तांणी ही म्हायती दिली. इतले मजगतीं आरक्षणा विशीं केंद्र सरकार येता त्या 15 दिसांत निर्णय घेतलो अशी म्हायती आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकार हांणी दिल्या. कांय राज्यांत 2011 जनगणने प्रमाण आरक्षण लागू केलां. गोंयांत लेगीत 2011 जनगणने प्रमाण आरक्षण लागू करप शक्य आसा. 15 दिसांत निर्णय जालो जाल्यार विधानसभा वेंचणुकेंत आरक्षण मेळपाक कसलीच आडखळ आसची ना अशें तवडकार हांणी मुखार म्हळां. लोकांक आत्मनिर्भरतेच्या दिकेन मार्गदर्शन आनी मजत करून स्वयंपूर्ण गोवा मिशन 2.0 उद्दिश्टां साध्य करपाक स्वयंपूर्ण मित्राची म्हत्वाची भूमिका आसा. दुर्भाट ग्राम पंचायतीचे स्वयंपूर्ण मित्र सुयश खाणेपारकार पंचायत वाठारातल्या बायलांखातीर कुशळटाय आधारित प्रशिक्षण कार्यावळी सक्रियपणान चालीक लायतात. हाका लागून बायलांक आत्मनिर्भर, कुशळ आनी आत्मविश्वास येवपाक मजत जाल्या. म्हायती आनी प्रसिद्धी विभागाचे सहाय्यक म्हायती अधिकारी श्याम गांवकार हांचे कडेन केल्ल्या एका अर्थपूर्ण संभाषणात तांणी हे मिशन कशे तरेन गांवांत सशक्त करता, थळावें प्रशासन कशें घटमूट करता आनी आत्मनिर्भर आनी समृद्ध गोंयची वाट मेकळी करता हाचेर उजवाड घाला. स्वयंपूर्ण गोवा 2.0 हे एक वेळ एका गांवाच्या माध्यमांतल्यान आत्मनिर्भर भारताचे स्वप्न कसे प्रत्यक्षात हाडटा ते जाणून घेवपाक ऐकूया हो संवाद.
2: डिपार्टमेंट ऑफ हँडीक्राफ्ट टेक्सटाईल अँड कोअर हांचे मदीं प्रोग्राम घडून हाडला, तातूंत आमी तांकां एक हँडलूम शिकयता. तेन्ना आमी लोकां पर्यंत पावले, आमकां एक बरो प्रतिसाद मेळ्ळो. एप्रॉक्सिमेटली 55 बायले आमकां आज जमिल्ल्यो आसा हांगा ह्या कार्यावळीक, आनी हातूंतल्यान तांकां एक बरो सपोर्ट मेळटलो, मागीर संदी मेळटली कुणबी साडी विणपाक, तशेंच टॉवेल्स, मागीर मॅट्रेस, तशें खुबशे गोश्टी शिकयतात. सो हातूंतल्यान तांकां एक बरी संदी आसा. ट्रेडिशनल जे आर्ट आसा ही प्रिझर्व जातली.
0: ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावल्यान ऐकतात.
3: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. माहिती आनी प्रसिद्धी खात्याच्या पत्रकार कृतज्ञता निधी येवजणे खाला मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज प्रसाद झेटी काणकोणकार हांकां मंजुरी पत्र सुपूर्द केलें. व्हड पावसाक लागून व्हडा प्रमाणात लुकसाण जाल्ल्या काणकोणकार हांच्या घराच्या दुरुस्ती खातीर ह्या योजनेअंतर्गत 2,00,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर केलां. पत्रकार कृतज्ञता निधी येवजणे खाला फक्त घराची दुरुस्ती करपा खातीर पत्रकारांक आर्थिक मजत मेळपाची ही पहिली घडणूक. हातूंतल्यान अनपेक्षीत संकश्टांक तोंड दिवपी पत्रकारांक वेळार मजत दिवपाची सरकाराची वचनबद्धताय स्पश्ट जाता. आणीबाणीच्या वेळार परिस्थितीत हलाकीच्या परिस्थितीत सापडलेल्या गरजू पत्रकारांक बेगोबेग आर्थिक मजत दिवपा खातीर माहिती आनी प्रसिद्धी खातें पत्रकार कृतज्ञता निधी येवजण चालीक लायता. हे येवजणे खाला 2,00,000 रुपया मेरेनची आर्थीक मजत मेळटा. थारायले निकश आनी येवजणे खाला घडयल्ल्या उपसमितीच्या शिफारसींचेर आदारून पात्र पत्रकारांक 2,00,000 रुपया दितात. हे वेळार माहिती आनी प्रसिद्धी खात्याचे संचालक अभिर सी हेदे आनी माहिती अधिकारी किरण मुनकर हजर आशिल्ले. गोंयचे सांस्कृतीक दायज आनी थळाथळांची गिरेस्तकाय सगळ्यांक दाखोवपाची ही आसा एक भांगराळी संद. केंद्र सरकारच्या माहिती

0: यांनी प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया या उपक्रमावरवी गोयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय माची. गुगल प्ले स्टोर वा एप्पल एप स्टोरा वेल्यान व्हिव्स ओटीटी एप डावनलोड करात आनी माय व्हिव्स विभागात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओ, रील, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट, ब्लॉग वा हेरवेगळे डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात. वांगडा जिल्हा पांवड्यार 50,000, राज्य पांवड्यार 2,00,000 आनी राष्ट्रीय पांवड्यार 5,00,000 रुपयांची इनामां जिखपाची ही संद आसा. आमच्या मातयेच्यो आमच्यो काणयो आता अख्ख्या देशाक दाखोवपाक आयजूच जेम्स ऑफ इंडियात वांटेकार जायात. लोकसभेन सर्वोच्च न्यायालयान न्यायाधीशांची संख्या वाडोवपाच्या दुरुस्ती विधेयक 2026 संमत केला. या विधेयकात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या कायदो 1956 दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयान मुखेल न्यायाधीश सोडून बाकी न्यायाधीशांची संख्या 33 वेल्यान 37 मेरेन वाडोवपाचो यत्न केला. अनुमी म्हयन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या 33 वेल्यान 37 मेरेन वाडोवपाचो अध्यादेश जारी केल्लो. दुधातली भेसळ रोखडीच बंद केली ना जाल्यार भारतातल्या उण्यात उणे 87% लोकसंख्येक कॅन्सर जावपाक शकता अशी शिटकावणी संवसारीक भलायकी संघटनेन दिल्या असो दावो करून सोशल मिडियाचेर एक बनावट खबर पातळत आसा. ही खबर फटीची आसा अशें सरकारान स्पश्ट केलां. संवसारीक भलायकी संघटनेन असो कसलोच सल्लो वा शिटकावणी दिवंक ना अशें प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चॅक विभागान स्पश्ट केलां. लोकां मदीं गोंदळ आनी गरजे भायर भंय पातळपाच्या हेतान अशा बनावट मजकुरा बाबत सावध रावपाची शिटकावणी विभागान दिल्या. अधिकृत म्हायती खातीर फक्त सरकारी स्रोतांचेर आदारून रावपाचे आवाहन पीआयबीन लोकांक केलां. दिल्ली आनी देशातल्या हेर वाठारांनी जंतर मंतर हांगा हालींच जाल्ल्या विद्यार्थ्यांच्या निषेधात वांटो घेवपी आंदोलकां आड दखल केली एफआयआर बंद करपाक वा फाटी घेवपाक दिल्ली सरकार आनी वेगवेगळ्या राज्य सरकारांक मेकळीक आसा अशें स्पश्टीकरण सर्वोच्च न्यायालयान दिलां. न्यायमूर्ती सूर्यकांत हांच्या फुडारपणा खाला 3 न्यायाधीशांच्या खंडपीठान स्पश्ट केलां की गुन्यांवकारी फाटभूंय आशिल्ल्या निदर्शकांचेर खटलो चलोवपाची परवानगी दिवपी 28 जुलयचो आदेश फक्त गंभीर आनी घृणास्पद गुन्यांवकारांक लागू जाता. राष्ट्रकुळ खेळा सर्तीत एथलेटिक्स सर्तीत 10,000 मीटर सर्तीत रुपया पदक जिखपी गुलवीर सिंग हांणी 5,000 मीटर सर्तीत कांश्या पदक जिखला. फाटल्या 24 वरांत गोंयांत सरासरी पावसाची नोंद 47.8 मिलीमिटर जाल्या. तापमान कमाल 31.6 आनी किमान 24.6 डिग्री सेल्सियस आनी राज्यात आज घोग्यांनी पावस पडू येता पण मुखावेल्या दिसांनी 9 तारीख म्हणसर कांय शिटकावणी ना. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. ब्रिजींग सायन्स अँड स्पोर्ट्स हे संकल्पनेचेर आधारीत प्रशिक्षक आनी शारिरीक शिक्षक शिक्षकां खातीर अप्लायड स्पोर्ट्स सायन्स ह्या विशयावेल्या कार्यशाळेचें उक्तावण मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी केलें. अनुसूचित जमातीक विधानसभा वेंचणुकेंत आरक्षण मेळचें म्हणून राज्य सरकाराचे केंद्रा कडेन सगळे तरेचे यत्न सुरू आसा अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सांगलां. लोकसभेन सर्वोच्च न्यायालयान न्यायाधीशांची संख्या वाडोवपाच्या दुरुस्ती विधेयक 2026 संमत केलां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबर आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 नमस्कार.
1: कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
2: तुमी आयकतात बॉलिवूड संगीत सफर ही कार्यावळ 105.4 MHz. आनी इश्टानो, जेन्ना आमी मोगांक आसता तेन्ना काळजाक आमच्या एक वेगळोच विसावो मेळटा. आनी हाचेच एक अप्रतीम उदाहरण म्हणल्यार हे मुखावयले गीत किशोर कुमार हांच्या आवाजान आनी RD बर्मन हांचे संगीत.

शानो, तुम्ही ऐकतात बॉलिवूड संगीत सफर ही कार्यावळान. आयज ह्या कार्यावळीन आम्ही ऐकतात आर डी बर्मन हांची संगीतातली संगीताची गीतां. आनी ही कार्यावळ मुखार व्हरतना ऐकुया लता मंगेशकर हांच्या आवाजान हे मुखावयले गीत आर डी बर्मन हांचे संगीत.

तुम्ही ऐकता बॉलिवूड संगीत सफरी कार्यावळ 105.4 मेगाहर्ट्झांचेर आनी आयकूंक दिता लता मंगेशकर आनी किशोर कुमार हांच्या जोड आवाजान हे गीत.

0: इशानो, बॉलिवूड संगीत सफर ह्या कार्यावळीन आम्ही ऐकत आहात आर डी बर्मन हांची गीतां. तर पंचमदान रचलेले आणि एक गीत जे मनांग सारखी शांतता दिता ते हे फुडले गीत किशोर कुमार हांच्या आवाजान.
1: क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, अब क्या सुनाए.

तुम्ही ऐकत आहात रेनबो माफ करा, तुम्ही ऐकत आहात बॉलिवूड संगीत सफर ही कार्यावळ 105.4 मेगाहर्ट्झच्या निष्ठानो. मोगातल्या वेदनांक संगीतातल्यान व्यक्त करपी मोहम्मद रफी आणि पंचम दा जे हे अप्रतिम गीत ऐकूया ह्या

तुम्ही घेतात बॉलिवूड संगीत सफर ही कार्यावळ 105.4 मेगाहर्ट्झांचेर अनुश्ठान ही कार्यावळ सोपोवच्या पयली आयकूंक दिता हें निमणें गीत कुमार सानू हांच्या आवाजान.

अनुसूचित जमातीक विधानसभा वेंचणुकेंत आरक्षण मेळचें म्हणून राज्य सरकाराचे केंद्रा कडेन सगळे तरेचे यत्न सुरू आसा अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सांगलां. म्हायती आनी प्रसिद्धी खात्याच्या पत्रकार कृतज्ञता निधी येवजणे खाला मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी आयज प्रसाद झेटे काणकोणकार हांकां मंजुरी पत्र सुपूर्द केले. चवथीच्या दिसांनी जावपी रेल्वे प्रवाशांची गर्दी आनी त्या खातीर प्रवाशांक जावपी त्रास हे मतींत घेवन कोकण रेल्वेन मध्य रेल्वेच्या सहकार्यान 246 खाशेल्या प्रवाशी कड्यांची वेवस्था केल्या. लोकसभेत सर्वोच्च न्यायालयान न्यायाधीशांची संख्या वाढोवपाचे दुरुस्ती विधेयक 2026 संमत केला. दुधातली भेसळ रोखडीच बंद केली ना जाल्यार भारतातल्या उण्यात उण्या 87% लोकसंख्येक कॅन्सर जावंक शकता अशी शिटकावणी संवसारीक भलायकी संघटनेन दिल्या असो दावो करून सोशल मिडियाचेर एक बनावट खबर पातळत आसा. ही खबर फटीची आसा अशें सरकारान स्पश्ट केला. गोंयची सांस्कृतीक दायज आनी थळाथळांची गिरेस्तकाय सगळ्यांक दाखोवपाची ही आसा एक संद. जेम्स ऑफ इंडिया उपक्रमावरवीं गोंयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय माची. गुगल प्ले स्टोर वा एप्पल एप स्टोरावेल्यान व्हिव्स ओटीटी एप डावनलोड करात आनी माय व्हिव्स विभागात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओ रील डॉक्युमेंटरी पॉडकास्ट व्लॉग वा हेर तरेचे डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट मेरेन अपलोड करात. राष्ट्रकुल खेळा सर्तीत एथलेटीक सर्तीत 10,000 मीटर सर्तीचे रुप्या पदक जिखपी गुलवीर सिंग हाणें 5,000 मीटर सर्तीत काश्या पदक जिखलां. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

तुम्ही ऐकत आहात स्टेशन ऑफ द नेशन एफ एम रेनबो आणि इष्टानो स्टुडियोन आता वेळ झाला असा 8:40 आणि आता ह्या सभेन तुमका मुखार आयकूंक दिता कातारांची कार्यावळ.

तुम्ही एकदात कांतारांची कार्यावळ एफ एम रेनबो सबीन आणि ऐकूया न्हू आता ह्या कार्यावळीन तुमकां मुखार ऐकूं येता लग्नाचो आवाज.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

सदाबहार गीतांच्या कार्यावळीन मुखार ऐकूया 1956 वर्षा भाई भाई ह्या फिल्मातले हे गीत, एक आनंदी आणि उत्साही गीत. नामनेची गायिका गीता दत्त हांच्या आवाजातलो हो गोडवो आणि ताजेपणाक ह्या पदाक एक वेगळीच उमेद दिता. एन दत्ता हांच्या संगीताचे रचिल्ले हे पद मोगान पडलेल्या मनाची खोस आणि धावपळ भोव सोप्या उतरांनी मांडटा. ऐकूया गीता दत्त हांचो हो मुखावलो आवाज.

तुम्या गीता सदाबहार गितांची कार्यावळ एफ एम व्रीन भुसवेनाने इश्टानो हे सवेन ह्या कार्यावळीन आता मुखार ऐकुया मुकेश हांच्या आवाजान हे फुडलें गीत.

0: तुम्ही ऐकता सदाभार गीतांची कार्यावळ 105.4 मेगाहर्ट्झांचेर. इश्टांनो, आता मुखार आयकूंक येता ह्या कार्यावळींतले निमणे आनी शेवटचे गीत मोहम्मद रफी हांच्या आवाजान.
1: ओ लल्ला.